गुण गावा दिन रात, गुण गावा दिन रात। नानक चाओ एहो, नानक चाओ एहो। वाहे गुरु वाहे गुरु, वाहे गुरु वाहे गुरु।

देव दृष्ट होई, ये श्रावण मेरे हो साचे सुनने नो पठाए, साचे सुनने नो पठाए, शरीर लाए सुनो सत बाणी, जित सुनी मन